मुगच्छा ऐकोप्यानो कोंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कोंगनीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिले गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला.

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता देव बरे करूं येदळ वरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून आसल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग